0: हॅलो डायल आकाशवाणी.
1: हॅलो आज्ञा नमस्कार.
0: हा नमस्कार.
1: नागुपात्र सानी गुडा कलाहांडी तू.
0: हा कोणतो नागुबाबू.
1: हा मु भल अच्छा आज्ञा आपण मला शांती.
0: हा पुरापुरी भलरे अच्छु
1: आज्ञा.